मन कोई पंच प्रवान पंच प्रधान पंचे पावे हे दर गह मान पंचे सोहे हे दर राजान पंचा का गुरिक ध्यान जेको कहे करे विचार करते कह करने नाई समाल तो धर्म दया काबू संतोख थाप रखिया जन सूत जेको बुझा होवै सचियार तवलै उपर किता पार।